मैं सीधा हाशा बेपे ईजु छोया तिगे पोचे बेथा गहा निखा बे चुखा था हाशा बेपे ईजु छोया तिगे पोचे बेथा गपो सिजिपे निहिदे तिचे ओ खो ओ हाबान जिहिनी था चोया ईजु छोया बे कातिबे ओलोजे दा बे हुइखु तो गुले जुमाला बे ईजु छोया बे काति दा गाकु छो जे तिपु ति दि जो जवे का अलो ते दा जिख चो जा बिले का छि दे था या गे नि मा गा गा गा यु ला छ ना खु छो जे या ते गे हा छे दा बे थु नि छि दे का छि मा हे मा शु ते गे छो जे ते गे हा छे जे बे का ओ ति ति दे ओ खु प ते गे मो छे ते गे लाइ जे इ जे छो या ते गे हा छे जे बे का ओ सु ते खा दो ते गे जो इ जे छो या ते गे हा छे ले चिम जम ताइ गा जे बे का गे जि जो दा खु जे हे बे मा ते फे जे के ते ओ ओ ते बे ता हि मा ते गा नि खु को जा खो छो जे या ते गे हा छे बे ओ लियो लो थु मा सि मा ले चि मा बे छो को जा ता हा को खु ला बे नि हा ता दो नि छो जे ता हा बे दो खा जो जि यि जि मु नो ति मा ति मो मि गे ति पि था ति ना ता छि मा बे का ति पा हु मि खा बे